हाय हाय मिर्चे पुह पुह मिर्चे पुह पुह मिर्चे पुह पुह मिर्चे हाय हाय मिर्चे।

हाय हाय मेरी चे पुह पुह मेरी चे उफ उफ मेरी चे पुह पुह मेरी चे हाय हाय मेरी चे।